0: नमो सर्वकाले नमो सर्वकाले नमस्ते गजन्मे नमस्ते सुबन्मे नमो सर्वरंगे नमो सर्वरंगे नमस्ते वर्णे नमस्ते वर्णे
1: नमस्ते जरारंग नमस्ते कीर्तारंग
0: नमो सर्वतंदे नमो सर्वबंदे
1: नमस्ते निर्साके नमस्ते निर्बाधे
0: नमस्ते गृहीमे नमस्ते गरीमे
1: नमस्ते अनंते नमस्ते महंते
0: नमस्ते स्तरागे नमस्ते सुहागे
1: नमो सर्वसोखं नमो सर्वभोखं
0: नमो सर्वकर्ता नमो सर्वकर्ता
1: नमो जोग जोगे नमो